0: साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
1: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
2: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ಚಿತ್ರಗೀತೆ ಮುಂದೆ ಕೇಳಿ. ಕುಮಾರ್ ಕಾಜವಾಲ ಹಾಗೂ ಶ್ರೇಯ ಘೋಷಾಲ್ ಹಾಡಿರುವ ಹೋರಿ ಚಿತ್ರದ ಗೀತೆ. ಕೆ ರಾಮನಾರಾಯಣ ಅವರ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ರೇಣು ಅವರ ಸಂಗೀತವಿದೆ.

0: रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्म सत्यान जगन मिथ्यान, ब्रह्म सत्य असा आणि जग मिथ्या असा, आणि जीव हो ब्रह्माला अंश असा, पण तरी सुद्धा आमगेली तुम्ही तर की जाता की म्हणणार आम्ही हे जग खरे आणि ब्रह्म खोटे असे विचार करतात। त्यामुळे आमगे जीवना भितर परत परत दुख येते उरता। दुखेचे कारण किती असा, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुखी होसी, श्रीराम करता पावसी यश कीर्ती प्रताप। जर मी परत परत म्हणले हाऊत करतो हे सगळं या जगा भितर आणि दुसरं कोण ना, हे सगळं मागे लिहितूनच झाला, तर म्हणून जास्त दुखी जाता। त्या मनशाल पदरीक जास्त दुख येता वयल्यान, कष्ट जास्त येता। पण जेन्ना तो म्हणटा ना हे सगळं हाय केलं ना, तो देव करता, कर्म करते चलो फरकी चिंता मत करू अशी म्हणटा आपले। त्या बाबतीत जर आम्ही आमगे कर्म करते गेले, हे हाव काय करते ना तो करते असा, म्हणा जीवना भितर सुख अवश्य मिळता।
1: मित्रांनो, आईची कोंकणी कार्यक्रमात हे सुंदर कीर्तन कोण सांगितले उरतार म्हणून तुम्ही विचार करते असताल नी, दुसरी कोणी नी, आमगेले कारवारची सदाशिवगडचे कणसगिरीचे रिंकल राजेश वेर्णेकर। आम्ही खंचे तरी देवळा गेलतना कीर्तन ऐकत असताना मंत्र उग्ध जाऊन कन ऐकतात, तुम्ही बी आता तेत गुंगीत असले उरताल नी। या मित्रांनो, आईचेही कार्यक्रमात रिंकल राजेश वेर्णेकराक हा स्वागत करते, तमगेले परिचय कन घेता। रिंकल, आईचे कार्यक्रमात तुमका हा स्वागत म्हणते असा।
0: धन्यवाद मॅडम।
1: कीर्तन आताचे पोरांक कीर्तन म्हणलं की ते म्हणकन विचार करतात, तू एक चल्ली असा कॉलेजे वते असा, तुका हे आवड कशे येले?
0: पहिले क्वेश्चन, कीर्तन म्हणणार किते, कारण युवा भितर सगळ्याक त्याचं वय ना, मुळात त्यात क्वेश्चन येतं की कीर्तन म्हणा किती, हे कीर्तन करता, हे कीर्तनकार म्हणता, कीर्तन म्हणा किती। कीर्तन ही एक भक्ती असा। समर्थ रामदास स्वामी म्हणता, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय भगवत प्राप्ती। कीर्तना हितून आमगे जे किती दोष असा नी ते सगळे वयता, तितून भगवंताकडे आमकां भगवंत मेळटा, प्राप्त जाता। सो भगवंताकडे वयचेल अनेक मार्ग संतान सांगील असा, नऊ प्रकारचे मार्ग असा, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास सौख्य आत्मनिवेदनम असे सांगील असा। तितू भितरला दुसरो म्हणजे कीर्तन, ही एक भक्ती। नामस्मरण करची जशी भक्ती तशी कीर्तन भक्ती। सो माका ह्या हितू भितर रुची कशी येली कितका म्हणल्यार, पहिले तर सर्वप्रथम आमगेल घरा भितर एक असं वातावरण असा की संगीताचो नाटकाचो हो वातावरण असा, पण मुळात कीर्तनकार असे कोणी नाशिले। अशी म्हणतात की ज्या घरा कीर्तनकार जाता कितली तरी पुण्य लागता, म्हणजे कितली तरी तेंगेल फाटली पिढीन बरेच किती पुण्य केलं उरतले की त्या घरा

0: की किर्तनकार जाता आणि कीर्तनकार करचेल तेगे लाईफ बी स्ट्रगलफुल उरता सोड बट मागेल कीर्तन सुरुवात सर्वप्रथम रामदास स्वामी मठा भितर ग्रोवर्स क्लबा हेतूच्यान हांव एक कीर्तनकार झाले थंय मागेल गुरुजी सुदेश मराठे सर हिनी म्हाका ती कीर्तनाची ओडी लाईन दिली.
1: कीर्तन तू स्टार्ट केलं आहे आता पहिल्यान पहिले तू कोणी केले पळेले की खाय देवळा गेल त्यांना ऐकले की किती
0: हाय आमगेल थंय खूप कीर्तनकार असतात मागेल गुरुजी दिनेश गडकर सर त्यानंतर मागेल अनेक गुरुजी प्रेमानंद गडकर असे खूप कीर्तनकार असतात सो तेंगेल बद्दल हाय ऐकले आणि एक दोन चार पटी पळेले त्यानंतर मोबाईलवर बी पळेले
1: मोबाईल आपल्याला रिंकल पहिले नाशिलो
0: हाय बट ते ऑडिओ रूपात मिळेल आशिले सो तितूचेर हांव ऐकन घेऊन हाय म्हाका कळिले की अरे हिनी अशी करता न्ही हे बी एक बरे असा एक पटी हाय बी करू जाय भय दिसताली खूप कारण कितकी लोकां मुखार उलयचे जास्त लोक उरनाशिले आता तरी कीर्तना भितर एक 100 लोक उरता पहिले हाय स्टार्ट करतासतना 25 लोक उरताले पण तरी बी भय दिसताले हांव कशी करतल काय लहान आशिल हांव
1: कितले वय आशिल तुका तेन्ना
0: हांव फर्स्ट कीर्तन केलतना हांव 3 वर्षाचे आशिले मागेल एक्चुली ती जर्नी बी कशी असका म्हणल्यार मागेल भावाक एक्चुअली त्या टायमार ती बारीक फोन येताल खबर असा बटनाचा सो सो मागेल गुरुजीक तेगेल कोणीतरी फ्रेंडान अमेरिकेच्यान ते व्हिडिओ असे धाडून दिले नंतर तिने की सांगले की मागेल गुरुजीक तिने सुदेशा म्हणतात की सुदेशा तुगेल इतली शिष्य असा न्ही तू कन घे म्हणून सो मागेल भावा खंयच्यान कन घेताले मागेल आणि मागेल भावा भितर 4 वर्षा फरक असा माझ्यापेक्षा 4 वर्षा मागेल भाव व्हड असा सो हांव 3 वर्षाचे आशिले त्यांना काय कळणार हा एकातल्या एकात मठा गेलकडे खेळ खेळताले धाव धाव धावताले पण मागेल आई मागेल भावा खंयच्यान ते कीर्तन करताली अशी म्हणतात की लहान पराले ऐकायची क्षमता खूप उरता त्या टायमवर खूपच उरता पटकन लक्षात घेतात
1: परंग पळतात तुम्ही एट अ टाइम सगळे लँग्वेज बी शिकतात
0: बरोबर
1: तुमका ते टायमार हे शिकचे एक अवकाश मिळलो
0: सो हांव ते ऐकत आले खेळता खेळता मागे बायपाट झाले नंतर एक दिवस मान असे तो म्हणता भैया म्हणू लागलो तो थांबलो हा थंच्यान कंटिन्यू केले तर मा पळे ती राबली तू कळटा हय मग कळटा सांग पळे मधमध्ये एकात खक खक येले गॅप जाताले बट तरी बी नंतर मान सांगले मग गुरुजी की तबे ते कीर्तन करते असा म्हणून नंतर गुरुजीन मग त्यांनी सांगले बरे XMLA गंगाधर भट असानी तिने तिंगेले वडिला नावार राम सीता देवळ सोनारवाळा कनसगिरी भितर हनुमान जयंतीक प्रोग्राम दवरताले तिने की सांगले थंय त्या प्रोग्रामात तू कीर्तन कर 5 मिनिटांचे कीर्तन आशिल ते हाय ओण घेऊन 10 मिनिट केले
1: तर एक एक कीर्तन कितले
0: ते श्रोत्या प्रमाणे डिपेंड करता मागेल क्षमता 2 तास कीर्तन करची असा हांव कमीच कमी 2.5 hours सुद्धा करता आता सध्या झाली ती पहिल पहिल हांव 1 तास करताले नंतर त्यांना असे डेव्हलप जाते होता सो हांव थंय ते कीर्तन केले त्यांना गुरुजीन की सांगले की जर तू थंय कीर्तन करता तर त्या टायमार 500 रुपये तू बक्षीस देतलो त्या टायमार 500 म्हणजे बी खूप झाले खूपच झाले आणि तुका प्राईज देतले म्हणजे मग ते 500 रुपये व्हड दिसले ना ते खोट्या भितर बांधले ते प्राईजा भितर किती उरतले ते म्हाकसाठी महत्वाचे आशिले कारण हांव खूप लहान आशिले तो प्राईज ते जे शायनिंग शायनिंग पेपरा भितर रॅप केले उरतात तितू भितर किती उरतले 500 रुपया भितर म्हाका फरक पडलेच ना ते 500 रुपये म्हणजे नंतर हांव ते केले त्या टायमार हांव कीर्तन करताले मागेल भाव तबलं वाजयतालो आणि मागेल बापोल भयण काका चली माधुरी वर्णेकर म्हण घेऊन ते हार्मोनियम वाजयताले तर एक कशी केले का म्हणल्यार हनुमान जयंती टायमार वारकरी पद्धतीन अशी केले ते सो आम्ही ते खेळ मांडी येळा ही सॉंग ऐकले उरतले तुम्ही त्याप्रमाणे हांव कीर्तनकार जाऊन हांव नाते नाते वारकरी पद्धतीन येले स्टेजार येले आणि कीर्तन स्टार्ट केले थंय मध्ये का तरी बी इतली लोक त्या टायमार फर्स्ट टायम हाय सुमारे म्हाका दिसता 75 वयर लोक आशिले पुराय आणि हांव थंय भिता आणि थंय मागेल आवय फाटल्यान असा मुखार ना ती बी भिता बट ती पळयती असा की कस जातले आणि मागेल भाव तबला आणि हे आणि त्या टायमार मग संगीताचे इतलं बी काही नॉलेज नाशिले काहीच नॉलेज नाशिले हांव केलं म्हण केले मध्ये का चुकलेशे बी झाले त्यांना हा म्हणले दीदी कितगो ते मुखार एक पण इतलं हडल्यान म्हणले की त्या मायकाचेर लोकान हासले बी पण त्या टायमार त्यांच्यासाठी ते कौतुकच झालं की हा अरे हे इतले लहान 3 वयाचे बी करता म्हणजे आणि त्या टायमार मग गुरुजीन 500 रुपये दिलेच आणि ते जे प्रोग्रामचे जे ऑर्गनाईज

0: सुंदर आशिली गंगाधर भट्टींनी गिफ्ट दिलेत, पण इतर लोकांन इतली लहान चली सुंदर कीर्तन करता म्हणजे आणि वडिलांनी तिने जाऊन घेऊन पैसे दिले, प्राईस दिले. सो अशी करून घेऊन मागील कीर्तन जर्नी स्टार्ट झाली. सो इन बिटवीन मध्ये काय गॅप पडले, कारण हा तिथून मला खबर नाशिले की हा ते घेऊन मागील एक करिअर करू जाय की प्रोफेशनल वाईज करू जाय म्हणून, मग त्याची नॉलेज बी तिथली नाशिले. पण नंतर फोर्थ स्टँडर्डच्या मठाची प्रॉपर स्थापना झाली, मठ बांधले, समर्थ रामदास स्वामी मारुतीली मूर्ती स्थापना केली आणि समर्थ रामदास स्वामी जो फोटो असा तो आम्ही लायलो. आणि त्यानंतर जसे समर्थ रामदास स्वामी हा रामदासी कीर्तनकार असा.
1: कीर्तनात कितले
0: प्रकार असा? हा, चार असा, जास्त बी असा, तेतूचेर डिपेंड करता. फर्स्ट म्हणला कीर्तन हो मुळात नारद मुनी खंच्यान सुरू झाले. सो मेन आमगेल गुरु कीर्तन सगळे कीर्तनकारालो गुरु नारद मुनी असा, तेका नारदीय कीर्तन म्हणतात. नारदीय कीर्तना भितर कीर्तनकार उरता तबला पेटी इतलेच उरता. त्यानंतर बाराव्या शतकात आम्ही म्हणू शकतात की त्यांना तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तिथे भितर तिने वारकरी कीर्तन सुरू केले. त्या टायमार परिस्थिती कशी आशिली न्ही, त्याप्रमाणे तिने ते टॉपिक्स घेताले. त्यानंतर आता शिवाजी महाराजाल काळ. सो रामदासी कीर्तन, रामदास स्वामी हे शिवाजी महाराजाले गुरु असत. सो तेंगेले रामदासी कीर्तन. सो तितूच्यान तिने रामदासी कीर्तनकाराले मन, मनगट आणि मेंदू हे तीन महत्वाचे असा बळकट करू शिकता तिने. आणि 1100 इथल्या मारुतीची स्थापना केली असा. श्रीलंका ते आम्ही काश्मीर म्हणू शकतात, त्या टायमार सगळे भारतवर्ष एक असे. सो भरपूर असे आणि ते 11 मारुती स्थापन केले असत. आणि ते 11 मारुतीचे तेंगेल एक एक स्टोरी असा तेंगेल फाटल्यान कशी झाली म्हणून घेऊन बी. त्यानंतर आता फ्रीडम मुवमेंट, इंडिपेंडन्स, स्वातंत्र्याचे, त्या टायमार किती जाताले की कीर्तना भितर येऊचे जे श्रोता आशिले, ऑडियन्स आशिले, आमगे सावरकर आशिले, बाल गंगाधर टिळक आशिले, असले सगळे लोक आशिले. सो तेंगेल किती आशिले की आमकां स्वातंत्र्य जाय, तसली टायप तुम्ही टॉपिक घेऊ जाय कीर्तनाचे हितून. स्वातंत्र्याचे बी एक तिने आम्ही किती म्हणू शकता ऍडव्हर्टाइजमेंट अशी केले असा की आम्ही कोणाले भितर दबावा रावची नाही, त्या प्रकारे तसली कीर्तन. सो फर्स्ट असं नारदीय कीर्तन, सेकंड आमगेल वारकरी कीर्तन, थर्ड रामदासी कीर्तन, त्यानंतर फोर्थ राष्ट्रीय कीर्तन. आज सध्या जे फेमस खूप असा ते राष्ट्रीय कीर्तन, कारण युवा जे असा नी युथ, तेंका राष्ट्रीय खूप आवडटा. आणि त्या टायमार आमकां पळयचे पडटा की युवा जर जास्त मंडळी असतात म्हणजे ऑडियन्स असा कीर्तना भितर, तर आमकां त्या प्रकारे आमकां ती स्टोरी निवड घेऊची पडटा. सावरकरा स्टोरी सांगची, शिवाजी महाराजा स्टोरी सांगची, स्वामी विवेकानंद जीवनाची स्टोरी सांगची, एखादी क्षण किती तरी तेंगे जीवना भितर झाली घटना, त्या प्रकारे घेऊन ती जी आम्ही अभंग घेतात तिक जुळचेल्या प्रमाणे लाईन घेऊन स्टोरी सांगची. आणि त्याच्या बरोबर आणि खूप अशी असतात, बट ते तितले फेमस ना, ही चार असते खूप फेमस असतात.
1: आता कीर्तनाचे बदल तू टाइप्स बदल सांगले, प्रेरण मिळली तुमका कशी?
0: मागेल गुरुजी हितूनच, तिनेच मला प्रेरणा दिली.
1: किती वर्षपर्यंत ट्रेनिंग घेतले?
0: हा अजूनही घेते असा त्यांच्याकडे. हा ती मॅच असताना तेंगेल थंय गेले, हा अजूनपर्यंत हा त्यांच्याकडे ट्रेनिंग घेते असा. तिने कीर्तनकारने लहानपणाच्या ऐकला भरपूर कीर्तनकार,
1: कीर्तनकार
0: ना ना ना, बट तिने भरपूर कीर्तन ऐकला, भरपूर म्हणजे इतले भरपूर ऐकला, त्या हेतून त्यांनी जीवनावर त्याचे परिणाम झाले असतात त्यांनी सांगताले. सो त्या हेतून आणि तिने रामदास स्वामी भक्त, त्यांचे वडील बी भक्त. सो त्यांचे मना आशिले की हंगे एक रामदासी कीर्तनकार करचे. आणि मुळात जी आमगे रामदास स्वामी मठ असा ती महामाया देवळाच्या फाटी येत असा. आणि आज सांगतात की महामाया देवळाकडे 500 वर्षा पहिले समर्थ रामदास स्वामी स्वतः आले, त्यांचे पादुका असा. सो तितूच्यान त्यांना प्रेरणा मिळे की आम्ही रामदासी मठ करचे आणि हे कीर्तनकार करचे. आणि मागे कीर्तन हा त्यांच्या हितूच्यान सुरू केले, तिने मला बरेन दिताले जे तिने बुक्स वाचून घेऊन त्यांचे जितले एक्सपिरियन्स आले त्याप्रमाणे बरेन दिवप आशिले.
1: लँग्वेजात सगळे
0: कीर्तन करता, मराठीत जास्ती जास्त कीर्तन केला, एक दोन कडे कोंकणीन केला, कन्नडान बी केला, कन्नडा इन द सेन्स मका मराठी, मला तितूक ना मराठी मिडियमात शिकलं, हा इंग्लिश मिडियमात शिकला,
1: खरं मातृभाषा मराठी की
0: कोंकणी.
1: आणि मराठी तू कशी लगाव झाला
0: कीर्तन घेऊन? मग ऍक्च्युली मराठीचे काहीच कल्पनेशन ढ आशिले, अ आई शिकची पहिले.

0: कीर्तन शिकला मराठीन. त्यानंतर मग कळलं हे मराठी येतं ठ मला अशी उरतं, ळ मला अशी उरतं. पण मराठी ऐकन ऐकन घेईन. आज सध्या तुम्ही पळतात की मोबाईलचे भरपूर कीर्तन मिळतात. युट्यूब चॅनल सुरू केला. सो ते ऐकन ऐकन हा मागे मराठी सुधारून घेतले. मागे गुरुजी सांगताले अगं तू मला तिने मराठी मिडियम असत. सो तिने सांगले तुम्ही भंग च छ उच्चारण गुरुत
1: प्रेरणा गुरुच मराठीच्या ना कीर्तन करतो.
0: आता हा बापूजी ग्रामीण विकास समिती आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज सदाशिवगड थं हा बी ए शिकते असा. आता फायनल सेम सिक्स सेम भीतर असं
1: पीयुसीत बी बरे स्कोर केले तुम्ही.
0: 94.16 समथिंग अराउंड असले.
1: आता घराचे लोकाले बदल सांगा. कीर्तन तुवेन स्टार्ट केलंय तुम्ही घरात आई बाप्पा ना तुम्ही आजोबा कोणीतरी कीर्तनात असले की किते
0: कीर्तन म्हणणार त्यांना आवडताले. मग जे दोन्ही आजी असत पप्पाला बापू बी आणि मग आई बापू बी मग आवल बापू पेटी वाजत आलो सुंदर आणि त्यांना भजनाची गाण्याची खूप ओढी अशी खूप म्हणा खूप
1: संगीत वातावरण जस्ट टू मार्ट तुझे ट्रॅक चेंज केलं
0: चेंज बट कीर्तनामध्ये संगीत ऑब्व्हियसली
1: म्हणणार खुशीचे विषय आहे की ताकी म्हणणार घरात कोण बिन कीर्तनाकात टर्न मारील नाशिले. तू स्टार्ट केलं म्हणल्यानंतर त्यांना तुवेन एक कीर्तनकार झालं म्हणकन घरच्या लोकांक कितला अभिमान असेल त्यांना
0: भरपूर अभिमान झालं. मगेल आईक ते सगळ्यात जास्त गुरुजीक असत कारण हा ते शिष्य जाता मागे शिष्य कीर्तनकार झाले म्हणून घेऊन आज हा तुमची मुखार जे असा उलयता हितू भीतर मागेले यशा फाटल्यान फक्त दोन मनशाल खूप महत्वाचे हात असा मागेल गुरुजी आणि मागेल आई कारण तिने मागेल हात केना सोडला विश्वास दवले माझे वर आणि मला शिकेले चूक झाली तरी बी खर चूक झाली ती धाकीन दिली आणि कशी तू इम्प्रूव्ह करू शकता सुधारू शकता ते आणि मगेल घरा भीत सगळ्यात अभिमान असा हा कीर्तन करता म्हणजे मागे बापाईक म्हणा मागे आजीक म्हणा मागे आजीक आणि खूप अभिमान असा की कीर्तनकार झाले म्हण घेऊन कारण खं बी गेल्यानंतर अशी म्हणताने अते गडारे कोण तरी कीर्तनकार अस खे ने कोण ते का म्हण घेन ते हे मागेलच सांगू आणि मामाक बी अशी कोणी म्हणतात माम बी खे कामा गेलताना अरे ते गडारे कीर्तनकार असणार ते कोण तरी ह मागेलच भाची ती अशी कन घेन तिथे भाची कीर्तन करतात बर नी अभिमान असे ज्यांना लोक म्हणतात की ह तुझ्या घराचे कीर्तन इतकं अभिमान मागेल भावाक बी मागेल कझिन बहिणीक बी मागेल बहीण ते मागेल बहीण ते कीर्तन करता म्हणजे खूप खुशी जाता सगळ्यात आमच्या घरा भीतर एक कीर्तनकार झाले म्हणजे कारण कीर्तनकार जाऊचे हे खूप कठीण उरता वक्ता जो असा आमच्या गुरुजी म्हणतात सतेशे जाय ते शूरा सहस्रेशु पंडित हा वक्ता दस सहस्रेशु दाता भवती वानवा वक्ता जो असा तो 10,000 भीतर एक जाता आणि कीर्तनकार हो एक वक्ता उरता कारण ते मेन म्हणजे उलेचीच जास्त होतं संगीत बी सगळं उरतात बट ते तिथले नाही 20-30% म्हणा बाकी सगळं वक्ता तुका याद दवरू जाय आणि कॉन्फिडेंटली भी नसताना ते तुये सगळ्या सांगू जाय ती पटू जाय मुळात
1: तिथली धैर्य कशी येईल तुका
0: हा खूप भीता ऍक्च्युली
1: मला तशी दिसून तुका भीता म्हणकन
0: दिसना पहिले हा खूप
1: तुमका एक
0: अशी सांगू हा खरे सांगू जेव्हा हा कीर्तन सुरू करतले मला पहिले मेन भय की दिसका म्हणजे हा जे कीर्तन करतले ते लोका समजतले लोक मग एक्सेप्ट करतले अशी मग भय दिसता पण एक पटी हा थे कम्फर्टेबल झाले असे जाग्यात त्यानंतर मग अजिबात भय दिसना आणि अशी म्हणा की एक देवत आम्ही अशी म्हणतात कीर्तनकार केना उलयत ना देवूत तो कीर्तनकाराल तोंडाच्यान उलयता जेन हा स्टार्टिंग इल्ले स्टार्ट करचे पहिले एक 5-6 मिनिट एक भय दिसलेच जाता बट जेन हा सुरू करता आणि नंतर ती एक म्हणा एक कॉन्फिडन्स येता त्यांना अशी दिसता मागे लंगा भीतर एक देवूच येला आणि तो करते असा अजिबात भय दिसना एक भी इतले भी म्हणा चिमूटभर भी भय दिसना कोणाला काही भय दिसना आणि त्या टायमार फक्त देवा पळायचे
1: देवळाचे वार्षिकोत्सव रोखे टायमार एक तुम्ही फुल कॉन्फिडंट एक सांगते असताना लोक बी मंत्रमुग्ध जाऊन कीर्तन ऐकते रपताले त्यांना अगो इतले तू धैर्यान सांगते रस नाही भय दिसलं ना गो तुका असे म्हणून क्वेश्चन केले अस की कोणीतरी तुम्ही घरचे लोकांना बी जाऊ
0: घरच्यान केले असा बाकीचेशी कोणी केलं ना मग भाऊजीन केले मला हा नवरात्री भीत 9 दिवस कीर्तन केले उभे

0: त्यांनी प्रश्न केले, अरे 9 दिवस उभं राहून केले ते कष्टन करते, ते वय दिसणार काम करू लोक काम म्हणून घेऊन. आपल्या पप्पाकडे सांगतील त्यांना हा ऐकायलंय. त्यांना पप्पान सांगले ना ते भय दिस ना दिसल्यावर बी ते आम्ही वाचून येतात, आम्ही आठवेलं गावेलं ते मूर्खपणा म्हणतात.
1: 9 दिवस बी तुम्ही कीर्तन केलं म्हणून सांगले, मला एक एक दिवस खंच खंचे टॉपिक घेऊन करत असेल
0: कशी उरत का म्हणल्यावर, एक एक पटी ते कीर्तन खूप हॉड बी उरता. ते जे कीर्तना जी कीर्तनात 2 पार्ट उरता, एक आम्ही निरूपणा आणि आख्यान. निरूपणा म्हणजे ते अभंग जे घेता ते आम्ही पुरा सुडेन घेऊन एक्सप्लेन करून सांगचे, तत्व सांगचे. आणि आख्याना भीतर त्याक तंतोतंत जुळचेली स्टोरी सांगची. सो एक एक पटी किती जाता ती जी अभंग उरता त्याची पुराई आम्ही अर्थ सांगू पावत ना, टाइम लिमिट उरता. आता समजा की 1 तास दिलो तर ते पावना, कारण 15 ते 20 मिनिट आमकां आमगेले गायना भितर वयता, ते जे आमगे जे स्टार्टिंग जे सगळे वयता तिथं वयता. त्यानंतर उरील आम्ही टायमिंग हाफ हाफ करून घेऊन, कट करून घेऊन, मधेकात एक आमकां ब्रेक बी उरता शॉर्ट ब्रेका सारखो, त्या टायमार आमगे जे साथीदार उरता तिने गाणी म्हणतात, मध्यंतरी म्हणतात, त्यानंतर आम्ही आख्यान स्टार्ट करता. सो त्या टायमार आमकां ती स्टोरी पूर्ण जावत ना, ते आम्ही जे तत्व सांगचे उरता ते पूर्ण जावत ना. तशी म्हणून आम्ही कितें करता तेजे हाफ दुसरे दिवसा सांगता म्हणून सांगता. आता समजा की बरे 1.5 ना 2 तास दिले तर ती स्टोरी पूर्ण जाता. तर डिपेंड करता श्रोता कशी असा का म्हणून घेऊन बी. आम्ही अशी कीर्तन करत असताना आयची या दिवसा भीतर हा हे कीर्तन करतले, जसे की एखादी अभंग घेतले म्हणा, रामदास आणि हे वाया जाईल हे एक अभंग असं समर्थ रामदास स्वामी ते जर घेतले. सो त्या कीर्तना स्टार्टिंगा भितर तितू तंतोतंत जुळचेले आम्ही निरूपण घेऊचे पडटा, आणि त्यानंतर ते जुळचेले आख्यान म्हणून स्टोरी घेऊची पडटा. जर 1.5 आवर असा लाखा पूज बी उरता म्हणटा पळय तितू ती स्टोरी फुल्ल जाता. जर 1 तास दिले तर ती जाणा तर ती 2 दिवस कंटिन्यू करता.
1: स्टार्टिंग तुम्ही गुरुकरण शिकते असताना कितले पोरं येत आशिले शिकूक?
0: आम्ही खूप पोरं शिकली, पण आम्ही कीर्तन आम्ही फक्त 3 लोकांनी शिकले, मागेल भाव, हाव आणि प्रथमेश.
1: गुरुजी कित कित शिकत असून
0: तिनी आमका मेन म्हणल्यार सोशल वर्क करू शिकताले. मेन समाजाक भीतर आम्ही आमगेल मनुष्याल भूमिका किती असा ते शिकताले. सो इनडायरेक्टली आम्ही लहान असताना डायरेक्ट वचून घेऊन हे करचे ना. सो तिने आमकां भजन शिकताले असे रिकॉर्ड ऐकून घेऊन, तिने काय तिथू भीतर काय मास्टरी केली ना, ते ऐकून घेऊन ती भजन ना अबीर गुलाल हे सगळं भजन शिकताले. त्या टायमार आमकां संगीत गुरु मागेल गुरुजी प्रेमानंद गडकर जेंचे कडेन हांव आज सद्या कीर्तन शिकते आसा. सो तिने आमकां शिकयताले. त्यानंतर राष्ट्रीय जे आसा थोडी गाणी पेट्रियोटिक सॉंग्स आम्ही म्हणतात ते शिकयले, आणि अशे करून नंतर हळूहळू एक लेवल कन कन घेऊन पहिले गाण्याच्या श्लोकाच्या अशे कन कन कन तिने कीर्तन शिकले. अशी
1: त्यांना पर्यंत तिघी लोक शिकले. हा हा अजय पेटी वाजयचा म्हणून सांगले तुम्ही, तुमकां बीन तितर इंटरेस्ट आशिल की हार्मोनियम पेटी वाजयचे?
0: म्हाका आशिले, म्हणल्यार हांव खूप लहान आशिल तेन्ना आजो वायट झालो, हांव 4th स्टँडर्ड आशिले, पण हांव आज्याक वाजयत असताना पळयताले. सो त्यानंतर मान सांगले की त्यानंतर मागेल आज्याक पॅरलायसिस अटॅक येणार का, सो म्हाका आज्यान शिकू पावना. तर माक उमेद खूप आशिली पण ती शिकू शकलना तिथले. तर तिने म्हाका मागेल गुरुजी दिनेश गडकर सर यांचे कडे हा पेटीचे शिक्षण घेतले असा, तितलीशी मास्टरी केली ना, कारण हा
1: प्रोग्राम
0: गेले असा. गुरु पौर्णिमा प्रोग्राम उरता, गोजागिरी प्रोग्राम उरता, त्यानंतर आमगेले शिवरात्री टायमार प्रोग्राम उरता, थंय हा दिव असे गेले असा. आणि आज सध्या त्यांच्या कंच्या नंतर हा संगीत बी शिकू लागले, पण कोरोना आल्यानंतर हे झाले. सो पण म्हाका पहिलीशी शिकेल म्हणा प्रेमानंद गडकर सरान, तिने असे मेन म्हणा आमक बोट चलो शिकेली बेसिक सारे गम पदानी सानी दरे हे तिने शिकले. त्यानंतर राग वाईज दिनेश सरान शिकले, आणि आता हा आणि जरा इम्प्रुव्हमेंट जाऊ म्हण घेऊन, कारण हा गायन करू शिकनाशिनी पेटी वाजोक पळे शिकले, तश म्हणून आता हा मग गुरुजी संकेत सप्रेकडे शिकते असं.
1: गायन बीन शिकते असं?
0: शिकते असं. थोडं
1: तुम्ही गायन म्हटले आमगेले ऐकोपांक एक तुमगेल सुंदर आवाज ऐकीच्याक मिळताल की?
0: हाय एक लहान असे अभंग सांगता. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल.

0: सुंदर रिंकल निघणार माझं.
1: अजून आणि इम्प्रूव्ह जायचं असत.
0: आता खाय खाय तुम्ही प्रोग्राम दिले असा
1: कीर्तनाचे. आजपर्यंत मगेल 100 वयर कीर्तन झाले असा. सर्वप्रथम रामदास स्वामी मठाचे, त्यानंतर हाये रामसीता देवळाकडे. पहिले त्यांना 3 वर्ष केले, त्यानंतर हा गोकुळ अष्टमी कीर्तन करता. त्यानंतर हाये कारवारचे, कारवारचे जास्तीत जास्त देवळा भीतर कीर्तन केले असा. त्यानंतर महामाया देवळात, गणपती देवळात, आमगेल महादेवस्थाना देवळात बी कीर्तन केले असा. माझाळे बी कीर्तन केले असा, आणि कैगा कद्राग बी कीर्तन केले असा, आणि अंशीक बी कीर्तन केले असा. अंशी पर्यंत पाविले असा, आणि कुंडी पेठात थे. आणि त्यानंतर सावंतवाडी थै एक मागेले दादा महाराजाले पुण्यतिथी भीतर हाय ते कीर्तन केले असा.
0: कीर्तन मुखांतर तुम्ही लोकांक कित संदेश देऊक मागतात?
1: कीर्तनात मुखान हा एकच संदेश देता की ह्या संसारा भीतर तुम्ही पडा, बट जितले पडू जाय तितलेच पडा. कारण आम्ही कित जाता, मनुष्य हितू भीतर आम्ही इतले तल्लीन जातात की मनुष्य स्वतः विसरता. हाव कित म्हणता, संसार करचेल करचे, सगळं करचे करचे, पण स्वतः विसरणी हो. आपण कोण असा, हा कोणा मनुष्य असा, असे म्हणतात की एक मनुष्य जेव्हा आईल गर्भा भीतर उरता, त्यांना सोहम सोहम हे नावाचे उच्चारण करतात कान देऊन ऐकला. आणि ज्यांना तो आईल गर्भाच्या बाहेर येतात त्यांना कोहम कोहम हा कोण म्हणता. पहिले तो ओम ओम तो म्हणता आपण ब्रह्माल अंश अशा म्हणजे. आणि बाहेर आल्यानंतर कोहम कोहम हा कोण असा असता. सो कीर्तन ही भक्तीचे मार्ग. सो कीर्तना मार्गाच्या हा एकच सांगता की तुम्ही भक्ती करा. कमीच कमी 1-10 मिनिट म्हणा स्वतःसाठी काढचे. स्वतःसाठी काढचे अर्थात त्या हेतू आम्ही स्वतः ओळखून घेऊचे आम्ही कोण असा. आम्ही त्या परब्रह्माल स्वरूप आम्ही अंश असा. सो स्वतः ओळखून घ्या, ते विसरणे हो, आणि तेगेल नामस्मरण करा, आपोआप कळटा. आणि आम्ही तेगेल नामस्मरण करत स्वतःसाठी जर टाइम काढत तर मनुष्य आपोआप तेगेले जीवना भीतर डेव्हलप जाता, इम्प्रुव्हमेंट जाता.
0: लेखन बीन करचे उमेद आस की तुमका?
1: हा हा, लेखन बी करचे उमेद असा. एक नाटक बरेले असा त्रिपुरासूर.
0: खंचे लँग्वेज?
1: कोंकणीन बरेल ते. त्यानंतर कॉलेजात भीतर कॉम्पिटिशन आशिले, हितू भीतर हा एक पोयम बरेले अशेच नॉर्मली. बट मका न्ही नाटका भीतर खूप उमेद असा. सो हा ते असे केन्ना ते बरेले. आणि त्यानंतर वेंकोजी वाघ म्हणून एक नाटक असा, मराठी भीतर प्रसिद्ध लेखकान बरेले असा. सो ते नाटक, सो हाय ते इन शॉर्ट कनगेन मागेल भाषे भीतर थोडेसे मराठी ऍड करून घेऊन, कोंकणीचे केलं आहे ते मराठी ऍड करून घेऊन सगळी स्टोरी त्यांगेली लेखक आलीत. हाय फक्त कॉपी केले असा, बट ते शॉर्ट केला, फक्त 10 मिनिटांचे केला. पुराय स्टोरी सांगितलं जे मेन सीन असत ते, आणि थोडे मागे आयडिया घेऊन घेऊन हाय ते एक केले.
0: आता स्टुडंट तुला आता फ्रेंड सर्कल तमगेले उठू कशी बोलतात ते मी आपण एक मैत्रीण एक कीर्तनकार इंटरेस्ट दाखवतात की किती?
1: त्यांना खूप उमेद जाता हा कीर्तनकार म्हणले की तिने म्हणतात
0: तुगेले शान असताना हा बी तुगेले फ्रेंड जाऊक आशिले, आपण बी शिकू पावत आशिले म्हणून विचार
1: अशी म्हणतात. तुझ बरोबर उरला रे आम्ही बी काय नाही थोडे तरी शिकतशिले म्हणजे अशी अभिमान जाता की हा कीर्तन करता म्हणजे खूप. स्पेशली मग टीचर्सांक बी खूप अभिमान असा.
0: मुखार कित जेवका म्हण रिंकलाक मन असा?
1: म्हाका एक टीचर जाऊ जाय म्हणजे मन असा. हा तशी म्हण बी ए करते असा, त्यानंतर बी एड एम ए बी करचे मना विचार असा.
0: बरे रीतीन पोरांक आपण बरे
1: शिकायचे ट्रेनिंग घेऊची. माझीकडे जी विद्या असा ती हाय दिवची म्हणजे. आणि हा ट्युशन बी घेता, संस्कार केंद्र बी चलता. सो त्या हेतूच्या फक्त ट्युशनच्या अभ्यासच घेते ना हा. हा त्यांना माझ्या जी कला असा संगीताची, पेटीची म्हणा, कीर्तनाची म्हणा, हा कीर्तन स्टोरी बी त्यांना कोंकणीन ट्रान्सलेट करून घेऊन सांगता. मध मध्ये कधी अभ्यास करते रेवला खूप बोर जातो. सो एक महिन्या भीतर एक 10-15 दिवस मजकन हे लेक्चर उरतात, एखादी स्टोरी सांगता.
0: बरे रिंकल राजेश वेर्णेकर, तुम्ही स्टुडिओत येऊन कन कीर्तना बद्दल खूप इतले माहिती दिले. तुम्ही एक टीचर जाऊ का म्हणून गेले.

0: विठ्ठला।
1: धन्यवाद रिंकल।
2: धन्यवाद मैडम। आजपर्यंत कीर्तनकार कारवार तालुक सदाशिवगड कणसगिरीची रिंकल राजेश वेर्णेकर हमगेलबर संवाद ऐकले। संवाद चलून दिल्ली गीता पालेकर। समग्र निर्वहण TS प्रसाद। हे आशिले आईचे कोंकणी कार्यक्रम मुखार्ल ब्रस्तराक सांचे 5 वाजता तुमगेले आवडचे कोंकणी